पिहवे नमस्तंग जनमे नमस्तंग सोभनमे नमो सर्व गौने नमो सर्व पौने नमो सर्व रंगे नमो सर्व पंगी नमो काल काले नमस्तस्त दयाले नमस्तंग बरने नमस्तंग मरने नमस्तंग जरारंग नमस्तंग कृतारंग नमो सर्व तंदे नमोस्त अभंदे नमस्तंग नरसाके नमस्तंग नरबाके नमस्तंग रहीमे नमस्तंग करीमे नमस्तंग अनंते नमस्तंग महंते नमस्तस्त रागे नमस्तंग सुहागे नमो सर्व सुखं नमो सर्व पोखं नमो सर्व कर्ता नमो सर्व हर्ता नमो जोग जोगे नमो भोग भोगे नमो सर्व दयाले नमो सर्व पाले